0: खुद देव दो दुलारे माझी घर काजी गाय सिंगे हलाय पानी काटे जारे जारे जालू सबन पाले सुगालू बोलते बोलले की मन जलते जलारे
1: जबर जाऊ ना धगवर माझी घर काजी गाय सिंगे हलाय पानी काटे जारे जारे जालू राम के या सुगालू बोलते बोलले मन जलते जलारे
0: बोलते बोलाले की मन जलते जलारे।

माझी घर काजी गाय सिंके लाई पानी काटे जारे जावे चालू सोसन पाल्या सुखालू बोलते बोल।